0: ಕುಳಿಲು
1: ಹಲ್ಲೋ ಹಲ್ಲೋ ಒಮ್ಮೆ ದಿ ಕಮ್ಮಕ್ಕೆ ಕಲ್ಲು ಹಾವ್ ಹಾವ್ ಕರ್ಲೆ ಪ್ಯಾದಿ ಕಲ್ಲು ಕಲ್ಲು.
2: स्कूल मास्टर फिल्म का गीत आप सुन रहे थे मोहम्मद रफी गीता दत्त की आवाजों में. प्रदीप की ये रचना थी वसंत देसाई की तर्ज थी. लीजिए अब सुनिए प्यार की जीत फिल्म का गीत सुरैया की आवाज है. राजेंद्र कृष्ण की ये रचना है. हुस्नलाल भगत राम का संगीत.